पुष्पराणी मध्ये राहुल आणि पुन्हा समीर वैशिनी सैरंग बना जेनिमिक्स चना मध्ये सैरंग बना संजोय भेनस.